मुगच्छा ऐको प्यानो कुम्नीनाथ कार्यक्रमात आउलिडिया रोड्रिगस उजरे तुमका समय स्थांग नमस्कार कुम्नीनाथ कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पहिलिंगीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गायलेले जावना साथ प्रज्योत डेसा गीत तुझो मोग मका असला

मुख लगीत साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जावन आसात प्रज्योत डेसा आनी मेघना सल्डाना, गीत जिनियंत ये

या गीता सवे आईचे ये कार्यक्रम संपयता हूँ मुक्तिया कोंगनीनाथ कार्यक्रमान मिलता देव बरे करूँ इदोल वरेक कोंगनी पदा कोंगनीनाथ कार्यक्रम ऐको नसल्यात ऐकोन रावत रेडियो निनाद 90.4 FM हे जनमनाचे नाद तरंग